0: नाहंकारता प्रबुदीपकारता महाप्रबुदीपकारता हि केवलम् ॐ शांति शांति शांति ओम शलकपुर जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्री दीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद प्रजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद प्रजी गुरुदेव की जय। Salutations to the cosmic self.
1: Pozdravení vesmírnému já.
0: Salutations to Shri Lakpurji Siddhapit Parampara.
1: Pozdravení Shri Alakpurjiho Siddhapit Parampara.
0: My dhanvat pranam to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Maheshwaranand Puriji.
1: Moje uctivé pozdravení jeho svatosti Vishwaguru Mahamandaleshwar Paramhansovi Svamijimu.
0: Om Namo Narayan and Hari Om to all the sannyasis.
1: Om Namo Narayan and Hari Om všem sannyasinům.
0: Good evening and Hari Om to all of you present here and watching through Swamiji TV.
1: Dobrý večer vám všem, kdo jste tady přítomní a kdo se díváte přes Swamiji TV.
0: I had already my part in the morning, so today in the evening we will talk.
1: Já už jsem měl přednášku dopoledne dnes, takže je řada na Vivek Purijim.
0: But you know we can't skip this.
1: Ale víte, že nemůžeme vynechat tady to učení.
0: So we will do this and then we will see what Vipurji will give you.
1: Takže napřed tohle.
0: Shri Gurubhyo Namaha Hari. Oka itabhyam Guru Bhakti dabhyam Vairagya samrajada pujanabhyam Namo namah Shri Guru Padukabhyam Kavitvavara Shinishakarabhyam Daurbhagya davam Budamalikabhyam Duri kritanam ravipatitabhyam Namo namah Shri Guru Padukabhyam Nataya yo Shri Patitam Samiyo Kadachidapya Sudaridravarya Mukascha vachas patitam hitabhyam Namo namah Shri Guru Padukabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nana Vimohadi